ओ ओ जान्यो मा बाबु सोंनाय नि नाय तंता आनि बागु नायथो ओ नायथो देसो गुरि होय नायथो बाथां खामदा मा माया हंकायले देसो सारि होय थांनो काजे आ अमर उनु ओ ओ जान्यो ओय